रेडिओ मंगलध्वनी 89.6 स्वातंत्र्यदिन विशेष संदेश. नमस्कार श्रोते हो, 89.6 वरून तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला भारत देश 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 1947 मिळालेल्या स्वातंत्र्याला आज 79 वर्ष पूर्ण होऊन आपण 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत. वंदे मातरमची 150 वर्षे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अतिशय खास आहे, कारण आपल्या राष्ट्रगीतासारख्याच प्रिय असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या गाण्याने लाखो भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली, त्या वंदे मातरमला आज आपण विशेष अभिवादन करत आहोत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 2047 आपल्या देशाला एका विकसित राष्ट्राच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. हर घर तिरंगा अभियान, आपल्या घराघरावर डौलाने फडकणारा तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून आपल्या सैनिकांच्या शौर्याचा, हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि आपल्या एकतेचा प्रतीक आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या या मंगलप्रसंगी आपण सगळे मिळून संकल्प करूया, आपल्या परिसराची स्वच्छता राखूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपापले योगदान देऊया. ऐकत रहा रेडिओ मंगलध्वनी 89.6 आवाज, तुमचा आमचा अन आपल्या सर्वांचा. जय हिंद, जय भारत.

स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. मंगलध्वनी आनंदाचा आणि देशभक्तीचा. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. या खास प्रसंगी रेडिओ मंगलध्वनी परिवारातर्फे आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि संगीताच्या विचारांच्या माध्यमातून देशभक्तीची नवी ऊर्जा घरोघरी पोहोचवूया. मंगलध्वनीचा सुरेल संगीतमय प्रवास असाच सुरू राहील. तुमची साथ अशीच सदैव सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.

रेडिओ मंगलध्वनी 89.6 स्वातंत्र्यदिन विशेष संदेश. नमस्कार श्रोते हो, 89.6 वरून तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला भारत देश 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला आज 79 वर्षे पूर्ण होऊन आपण 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत. वंदे मातरमची 150 वर्षे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अतिशय खास आहे, कारण आपल्या राष्ट्रगीतासारख्याच प्रिय असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या गाण्याने लाखो भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली, त्या वंदे मातरमला आज आपण विशेष अभिवादन करत आहोत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 2047 पर्यंत आपल्या देशाला एका विकसित राष्ट्राच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. हर घर तिरंगा अभियान, आपल्या घराघरावर डौलाने फडकणारा तिरंगा, हा केवळ एक ध्वज नसून आपल्या सैनिकांच्या शौर्याचा, हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि आपल्या एकतेचा प्रतीक आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या या मंगलप्रसंगी आपण सगळे मिळून संकल्प करूया, आपल्या परिसराची स्वच्छता राखूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपापले योगदान देऊया. ऐकत रहा रेडिओ मंगलध्वनी 89.6 आवाज, तुमचा आमचा अन आपल्या सर्वांचा. जय हिंद, जय भारत.

रेडिओ मंगलध्वनी 89.6 स्वातंत्र्यदिन विशेष संदेश. नमस्कार श्रोते हो, 89.6 वरून तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला भारत देश 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 1947 मिळालेल्या स्वातंत्र्याला आज 79 वर्ष पूर्ण होऊन आपण 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत. वंदे मातरमची 150 वर्षे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अतिशय खास आहे, कारण आपल्या राष्ट्रगीतासारख्याच प्रिय असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या गाण्याने लाखो भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली, त्या वंदे मातरमला आज आपण विशेष अभिवादन करत आहोत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 2047 आपल्या देशाला एका विकसित राष्ट्राच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. हर घर तिरंगा अभियान, आपल्या घराघरावर डौलाने फडकणारा तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून आपल्या सैनिकांच्या शौर्याचा, हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि आपल्या एकतेचा प्रतीक आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या या मंगलप्रसंगी आपण सगळे मिळून संकल्प करूया, आपल्या परिसराची स्वच्छता राखूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपापले योगदान देऊया. ऐकत रहा रेडिओ मंगलध्वनी 89.6 आवाज, तुमचा आमचा अन आपल्या सर्वांचा. जय हिंद, जय भारत.

स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. मंगलध्वनी आनंदाचा आणि देशभक्तीचा. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. या खास प्रसंगी रेडिओ मंगलध्वनी परिवारातर्फे आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि संगीताच्या विचारांच्या माध्यमातून देशभक्तीची नवी ऊर्जा घरोघरी पोहोचवूया. मंगलध्वनीचा सुरेल संगीतमय प्रवास असाच सुरू राहील. तुमची साथ अशीच सदैव सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 23, दशक 2, समास 8, सद्विद्या लक्षणे। आता सद्विद्येची लक्षणे ऐकूया। ही अत्यंत शुद्ध लक्षणे विचारात घेतल्यास अंगामध्ये शक्तिशाली सद्विद्या येते। सद्विद्या असलेला पुरुष उत्तम लक्षणे असलेला असतो, त्याचे गुण ऐकून परमसंतोष वाटतो। भाविक, सात्विक, प्रेमळ, शांत, क्षमाशील, दयाशील, लीन, तत्पर, अमृताप्रमाणे गोड वचने बोलणारा, अत्यंत सुंदर आणि चतुर, अत्यंत सबळ आणि धीरोदात्त, अत्यंत संपन्न आणि उदार, असा हा सद्विद्या असलेला पुरुष असतो। परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, चांगला वक्ता, उदासीन असलेला, सर्व काही जाणणारा, सगळ्यांविषयी आदर असलेला, श्रेष्ठ असला तरी नम्र, असा हा असतो। राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेकी, तरुण आणि नीतिनियमाने वागणारा, वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म कुळाचार पाळणारा, मोजका आहार घेणारा, कोणताही विकार नसलेला, धन्वंतरीप्रमाणे परोपकारी, ज्याच्या हाताला अपयश येत नाही असा, निराभिमानी कार्यकर्ता, गायक आणि विष्णुभक्त, वैभव असलेला आणि परमेश्वराचं भजन करणारा असा तो असतो। तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण, नीतिवंत असा तो असतो। पवित्र आणि पुण्यशील, साधू, मन शुद्ध असलेला कृपाळू धर्मात्मा, कर्मनिष्ठ असा तो असतो। स्वधर्म नीटपणे पाळणारा, निर्लोभी, केलेल्या वाईट गोष्टींचा पश्चाताप असणारा, परमार्थाविषयी प्रीती आणि गोडी असलेला, सन्मार्ग दाखवणारा, सत्कृत्य करणारा, धारिष्ठ असलेला, श्रुतीस्मृतीचे ज्ञान असलेला, विविध लीला करणारा, युक्तिवान, स्तुती करण्यास पात्र, मतीस उतरणारा, परीक्षा देणारा, दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक, सत्य जाणणारा, नेमका, भेदक, चमत्कारिक असा तो असतो। आदर सन्मान करणारा, तारतम्य जाणणारा, प्रसंग जाणून त्यानुसार वागणारा, एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव ओळखणारा, चतुर, बोलका, सावध, साक्षेपी, साधक, वेदशास्त्र जाणणारा, उपनिषदे माहिती असलेला, अनुभवी, बोध करणारा असा तो असतो। पुरस्चरण करणारा, तीर्थक्षेत्री वास करणारा, दीर्घकाळ व्रत करणारा, शरीराला कष्ट देणारा, उपासक, निग्रह पाळणारा असा तो असतो। सत्यवचनी, शुभवचनी, कोमलवचनी, एकवचनी, निश्चयात्मक बोलणारा, नेहमी सुखात्मक बोलणारा असा तो असतो। वासनातृप्त झालेला सखोल योगी, भव्य, सुप्रसन्न, विरागी, सौम्य, सात्विक, शुद्धमार्गी, निष्कपट, निर्व्यसनी, गुणग्राहक, संगीताची जाण असलेला, लोकांचा संग्रह असलेला, तरी देखील कोणाकडून कोणतीही अपेक्षा नसलेला, आर्जवी, सर्व प्राणीमात्रांशी मैत्री असलेला, चांगल्या मार्गाने धन मिळवलेला, सन्मार्गाने स्त्री मिळवलेला, अंतःकरण शुद्ध असलेला, शुद्ध प्रवृत्ती असलेला, शुद्ध निवृत्ती असलेला, सर्व काही शुद्ध असलेला, मित्र म्हणून दुसऱ्याचे हित पाहणारा, दुसऱ्याचा शोक हरण करणारा, ज्याच्या वाणीमध्ये माधुर्य आहे असा, संरक्षण करणारा, जगाचा मित्र असलेला, पुरुषार्थ पाळणारा, संशयाचे निवारण करणारा, चांगला वक्ता, ज्ञाता, चांगला श्रोता, कथा निरूपण करताना शब्दार्थ उलगडून सांगणारा, विवादरहित संवाद साधणारा, निस्संग, निरूपाधिक, क्रोध न करणारा, वाईट इच्छा नसलेला, मत्सर न करणारा, निर्दोष, विमल ज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजन करणारा, सिद्ध असूनही नियमित साधन करणारा, सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, सत्यवंत, क्रियावंत, विचारवंत, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्कृत्य करणारा, विद्यावंत, कलावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, शुचिष्मंत, बलवंत, दयाळू, युक्तिवंत, गुणवंत, बलिष्ठ, बुद्धिवंत, अत्यंत धारिष्ठ्य असलेला, दीक्षावंत, सदा संतुष्ट,
निस्पृह वीतरागी असे हे उत्तम गुण म्हणजे सद्विद्येचे लक्षण आहे. त्याचा अभ्यास व्हावा म्हणून थोडक्यात सांगितले. रूपलावण्याचा अभ्यास करता येत नाहीत, सहज गुण वर्णन करता येत नाहीत, त्यामुळे काही गुण प्रयत्न करून प्राप्त करावे लागतात. अशा प्रकारची सद्विद्या चांगली असून ती सर्वांपाशी असावीच. मात्र विरक्त पुरुषाने विशेषत्वाने अभ्यासली पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्यानिरूपणनाम समास अष्टम.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अभिमान बाळगू नये, निंदा करू नये. खरं पाहिलं असता देहबुद्धीचा जोर जो होतो त्याचं कारण म्हणजे आमचा अभिमान. अभिमानानं सद्गुण जाऊ लागले तर काय उपयोग आहे? ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्मानं अभिमान जात नसतो. सापाला दूध घातलं तरी त्याचं विषच होतं. तसं अभिमानाला कोणतंही कृत्य घाला तो वाढतच जातो. आता याकरता सत्कर्म करायचं सोडावं असं नाही, परंतु अभिमान न बाळगता ती करावीत. मी करता ही भावना सोडावी. अभिमान हा बारशाला आपल्याबरोबर येतो आणि 12व्यापर्यंत आपल्या जवळच राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगानं त्याला वेळीच हुसकावून लावणं आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे, म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. समजा वरचं खारट पाणी काढून टाकलं आणि जास्त खोल खणलं तर एखाद्या वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे. मग त्या विहिरीचं पाणी गोड होईल. तसं आपण जर अभिमान टाकला, निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपलं अंतःकरण त्या प्रेमानं भरून जाईल. आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडात आहे तेच पोहऱ्यात येतं. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार आहे. हे जसं खरं आहे त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जे असतं तेच बोलण्याच्या रूपानं बाहेर पडतं. बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळं त्याची निंदा करतात, दुसऱ्याचं चांगलं त्यांना पाहवत नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्याची निंदा करतात. काही लोकांची दृष्टी तशी वाईट असते की दुसऱ्यामध्ये दोष असो किंवा नसो त्यांना दुसऱ्यात दोष दिसायचाच. तर भगवंताच्या मार्गानं जाणाऱ्यानं दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचं बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावं. त्यानं दुसऱ्याची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याचा किंवा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करू नये असं आपल्याला वाटतं ते आपण स्वतः करू नये. प्रपंचाचा सहवास हा वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळं आतल्या सर्व दोषांचं उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल. दोष सांगणं आणि बोलणं हे हीनपणाचं लक्षण आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी बोलते ज्योती चौधरी आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत
1: स्वागत भारत मातेचं. तीन रंगांचा शोभतो तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा. अभिमानाने फडकत गातो वीरांच्या शौर्याची गाथा. माझ्या शूरवीर पुत्रांनो, मी तुमची मातृभूमी भारत माता. माझ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झालाय. हे माझं स्वप्न सत्यात उतरलं किती किती आनंद झाला मला. तुम्हाला तर ठाऊक आहेच, अनेक वर्ष ब्रिटिशांच्या जोखडातून मला स्वतंत्र करण्यासाठी, मोकळ श्वास घेण्यासाठी कित्येक वीरपुत्रांनी वीरबालांनी तळहातावर प्राण घेतले. लढ लढ लढले ते फक्त माझ्यासाठी, मातृभूमीसाठी. जननी जन्मभूमीच स्वर्गादपे गरियसी असं म्हणत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, पंडित रामप्रसाद बिस्मिल आणि कित्येक वीरजन हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. यामध्ये वीरबालाही मागे नव्हत्या. झलकरीबाई, मैनावती, मीरा आर्य, रामप्रसाद बिस्मिलची माता मूलमती, सत्यभामा कुवेकर, लक्ष्मी सैगल, बीना दास, द्रौपदीबाई धार आणि कित्येक अनाम कन्या यांनी आपलं आयुष्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि भूमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खर्ची घातलं.

आयरन लेडी म्हणून जिला इंग्रज घाबरत असत अशी माझी एक वीरांगना झाली. तिचं नाव होतं दुर्गावती भगवती चरण ओहरा. दुर्गावती सोनाराकडे तिचे दागिने विकायला गेली का ठाऊक आहे. वीर भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची कारागृहातून दुर्गावतीला जमानत घ्यायची होती. त्यासाठी पैशाची आवश्यकता होती. कुणीतरी विचारलं, तुम्ही दागिने का विकता? तेव्हा ती म्हणाली, एटा बीर पुरुष गोयनासे बेसी मूल्यवानाचे गोयना की आबार पाबा जावे. त्यांनी वीर पुरुषांची सुटका केली कारण ते जास्त मौल्यवान होते. भगवती चरण संघटनेत ज्येष्ठ असल्यानं त्यांच्या पत्नीला सर्व दुर्गा भाभी म्हणत असत. त्यांनी जणू देशसेवेचं व्रत घेतलं होतं. भगवती चरण संघटनेत बॉम्ब बनवत. एकदा बॉम्बचं परीक्षण करत असताना त्यांचा मृत्यू झाला. खरे तर दुर्गा भाभीवर आकाशच कोसळलं. यामुळे दुर्गा भाभी काही क्षण खचली, मात्र लगेच त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपल्या साथीदारांसह शपथ घेतली. साथियो, ए समय निराशा और रोने का नहीं है. भगतसिंग तथा बटुकेश्वर जेल में हैं. हमेशा हमें काम करना चाहिए, जीना मरना स्वतंत्रता के लिए. हम शपथ लेते हैं ब्रिटिश शासन को भगाकर ही रहेंगे. नारा लगाइए, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. हमें अपना वचन निभाना चाहिए.

भाभीच्या बुद्धिमानीची आणि शौर्याची गाथा सांगणारा एक प्रसंग. भगतसिंग यांना जेव्हा इंग्रज पकडण्यासाठी शोधत होते तेव्हा त्यांना सुखरूपपणे कोलकाता येथे जाता यावं म्हणून दुर्गा भाभीने भगतसिंग यांची पत्नी असण्याचं नाटक केलं आणि 500 पोलिसांच्या नजरेपासून वाचवलं. जननी जन्मभूमीच स्वर्गादपी गरियसी असं म्हणत माझ्या या लेकीनं अवघं आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतलं. 3 वर्ष ती कारागृहात बंदी राहिली. स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि 15 ऑक्टोबर 1999 ला माझी ही वीरकन्या पंचतत्वात विलीन.

बाळांनो, तुम्हाला मिळालेले हे स्वातंत्र्य अनेकांच्या हौतात्म्यामुळे मिळालं. आजही तू हिमाचल सारीच माझी लेकरं असताना तुम्ही अनेकदा माझं विभाजन करण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे मला अतीव दुःख होतं. या हजारो हुतात्म्यांचे बलिदान असे व्यर्थ जाऊ देऊ नका. मला अखंड भारत हवा आहे, त्याचं पावित्र्य राखा, जपणूक करा, हे स्वातंत्र्य चिरायू होऊ द्या.

रेडिओ मंगलध्वनी 89.6 स्वातंत्र्यदिन विशेष संदेश. नमस्कार श्रोते हो, 89.6 वरून तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला भारत देश 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला आज 79 वर्षे पूर्ण होऊन आपण 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत. वंदे मातरमची 150 वर्षे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अतिशय खास आहे, कारण आपल्या राष्ट्रगीतासारख्याच प्रिय असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या गाण्याने लाखो भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली, त्या वंदे मातरमला आज आपण विशेष अभिवादन करत आहोत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 2047 पर्यंत आपल्या देशाला एका विकसित राष्ट्राच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. हर घर तिरंगा अभियान, आपल्या घराघरावर डौलाने फडकणारा तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून आपल्या सैनिकांच्या शौर्याचा, हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि आपल्या एकतेचा प्रतीक आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या या मंगलप्रसंगी आपण सगळे मिळून संकल्प करूया, आपल्या परिसराची स्वच्छता राखूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपापले योगदान देऊया. ऐकत रहा रेडिओ मंगलध्वनी 89.6 आवाज, तुमचा आमचा अन आपल्या सर्वांचा. जय हिंद, जय भारत.

0: स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. मंगलध्वनी आनंदाचा आणि देशभक्तीचा. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. या खास प्रसंगी रेडिओ मंगलध्वनी परिवारातर्फे आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि संगीताच्या विचारांच्या माध्यमातून देशभक्तीची नवी ऊर्जा घरोघरी पोहोचवूया. मंगलध्वनीचा सुरेल संगीतमय प्रवास असाच सुरू राहील. तुमची साथ अशीच सदैव सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश शिनामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, 15 ऑगस्ट सगळ्यांना खूप जोश आलेला आहे.

पुढचं गाणं शिवदयाल बातिश गीतादत्त यांच्यासोबत गाणार आहेत. 1950 प्रदर्शित झालेल्या सूरजमुखी या फिल्मचं हे ड्युएट आबिद गुलरेज यांनी लिहिलं आहे. शैलीदार संगीत हुस्नलाल भगतराम यांचं आहे. प्रियकराची अदब आणि प्रेमिकेचा सौंदर्याभिमान या गाण्यात परस्परांना भेटतात. गाण्याचे शब्द आहेत, सुनिए हुजूर प्यार का चर्चा न कीजिए.

गायक मन्नाडे यांच्या संगीतातलं यानंतरचं गाणं आशा भोसले गात आहेत. भरत व्यास यांचे शब्द 1952 तमाशा नावाच्या चित्रपटातून आपल्याला भेटत आहेत. संगीतकार खेमचंद प्रकाश यांचं अकाली निधन झाल्यानंतर हा चित्रपट मन्नाडे यांनी पूर्ण केला. गाण्याचे शब्द आहेत, कोई जल जल मरे, कोई फांसी चढ़े,

स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. मंगलध्वनी आनंदाचा आणि देशभक्तीचा. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. या खास प्रसंगी रेडिओ मंगलध्वनी परिवारातर्फे आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि संगीताच्या विचारांच्या माध्यमातून देशभक्तीची नवी ऊर्जा घरोघरी पोहोचवूया. मंगलध्वनीचा सुरेल संगीतमय प्रवास असाच सुरू राहील. तुमची साथ अशीच सदैव सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.

1952 सालातलं आजचं दुसरं गाणं मा नावाच्या चित्रपटात मन्नाडे ऐकवत आहेत. गीतकार पुन्हा एकदा भरत व्यास आहेत. संगीत एस के पाल यांनी दिलं आहे. आईच्या मनाचा हळवेपणा मन्नाडे यांनी स्वरांच्या कंपनांनी चित्रित केला आहे. गाण्याचे शब्द आहेत, वो आँखें क्या आँखें जिनमें आंसू की धार नहीं,

स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. मंगलध्वनी आनंदाचा आणि देशभक्तीचा. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. या खास प्रसंगी रेडिओ मंगलध्वनी परिवारातर्फे आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि संगीताच्या विचारांच्या माध्यमातून देशभक्तीची नवी ऊर्जा घरोघरी पोहोचवूया. मंगलध्वनीचा सुरेल संगीतमय प्रवास असाच सुरू राहील. तुमची साथ अशीच सदैव सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.

रेडिओ मंगलध्वनी 89.6 स्वातंत्र्यदिन विशेष संदेश. नमस्कार श्रोते हो, 89.6 वरून तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला भारत देश 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला आज 79 वर्षे पूर्ण होऊन आपण 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत. वंदे मातरमची 150 वर्षे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अतिशय खास आहे, कारण आपल्या राष्ट्रगीतासारख्याच प्रिय असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या गाण्याने लाखो भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली, त्या वंदे मातरमला आज आपण विशेष अभिवादन करत आहोत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 2047 पर्यंत आपल्या देशाला एका विकसित राष्ट्राच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. हर घर तिरंगा अभियान. आपल्या घराघरावर डौलाने फडकणारा तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून आपल्या सैनिकांच्या शौर्याचा, हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि आपल्या एकतेचा प्रतीक आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या या मंगलप्रसंगी आपण सगळे मिळून संकल्प करूया, आपल्या परिसराची स्वच्छता राखूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपापले योगदान देऊया. ऐकत रहा रेडिओ मंगलध्वनी 89.6 आवाज, तुमचा आमचा अन आपल्या सर्वांचा. जय हिंद, जय भारत.

स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. मंगलध्वनी आनंदाचा आणि देशभक्तीचा. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. या खास प्रसंगी रेडिओ मंगलध्वनी परिवारातर्फे आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि संगीताच्या विचारांच्या माध्यमातून देशभक्तीची नवी ऊर्जा घरोघरी पोहोचवूया. मंगलध्वनीचा सुरेल संगीतमय प्रवास असाच सुरू राहील. तुमची साथ अशीच सदैव सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.

रेडिओ मंगलध्वनी 89.6 स्वातंत्र्यदिन विशेष संदेश. नमस्कार श्रोते हो, 89.6 वरून तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला भारत देश 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला आज 79 वर्षे पूर्ण होऊन आपण 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत. वंदे मातरमची 150 वर्षे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अतिशय खास आहे, कारण आपल्या राष्ट्रगीतासारख्याच प्रिय असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या गाण्याने लाखो भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली, त्या वंदे मातरमला आज आपण विशेष अभिवादन करत आहोत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 2047 पर्यंत आपल्या देशाला एका विकसित राष्ट्राच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. हर घर तिरंगा अभियान, आपल्या घराघरावर डौलाने फडकणारा तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून आपल्या सैनिकांच्या शौर्याचा, हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि आपल्या एकतेचा प्रतीक आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या या मंगलप्रसंगी आपण सगळे मिळून संकल्प करूया, आपल्या परिसराची स्वच्छता राखूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपापले योगदान देऊया. ऐकत रहा रेडिओ मंगलध्वनी 89.6 आवाज, तुमचा आमचा अन आपल्या सर्वांचा. जय हिंद, जय भारत.

रेडिओ मंगलध्वनी 89.6 स्वातंत्र्यदिन विशेष संदेश. नमस्कार श्रोते हो, 89.6 वरून तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला भारत देश 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला आज 79 वर्षे पूर्ण होऊन आपण 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत. वंदे मातरमची 150 वर्षे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अतिशय खास आहे, कारण आपल्या राष्ट्रगीतासारख्याच प्रिय असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या गाण्याने लाखो भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली, त्या वंदे मातरमला आज आपण विशेष अभिवादन करत आहोत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 2047 पर्यंत आपल्या देशाला एका विकसित राष्ट्राच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. हर घर तिरंगा अभियान, आपल्या घराघरावर डौलाने फडकणारा तिरंगा, हा केवळ एक ध्वज नसून आपल्या सैनिकांच्या शौर्याचा, हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि आपल्या एकतेचा प्रतीक आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या या मंगलप्रसंगी आपण सगळे मिळून संकल्प करूया, आपल्या परिसराची स्वच्छता राखूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपापले योगदान देऊया. ऐकत रहा रेडिओ मंगलध्वनी 89.6 आवाज, तुमचा आमचा अन आपल्या सर्वांचा. जय हिंद, जय भारत.

स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. मंगलध्वनी आनंदाचा आणि देशभक्तीचा. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. या खास प्रसंगी रेडिओ मंगलध्वनी परिवारातर्फे आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि संगीताच्या विचारांच्या माध्यमातून देशभक्तीची नवी ऊर्जा घरोघरी पोहोचवूया. मंगलध्वनीचा सुरेल संगीतमय प्रवास असाच सुरू राहील. तुमची साथ अशीच सदैव सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 23 दशक 2 समास 8 सद्विद्या लक्षणे। आता सद्विद्येची लक्षणे ऐकूया। ही अत्यंत शुद्ध लक्षणे विचारात घेतल्यास अंगामध्ये शक्तिशाली सद्विद्या येते। सद्विद्या असलेला पुरुष उत्तम लक्षणे असलेला असतो। त्याचे गुण ऐकून परमसंतोष वाटतो। भाविक, सात्विक, प्रेमळ, शांत, क्षमाशील, दयाशील, लीन, तत्पर, अमृताप्रमाणे गोड वचने बोलणारा, अत्यंत सुंदर आणि चतुर, अत्यंत सबळ आणि धीरोदात्त, अत्यंत संपन्न आणि उदार, असा हा सद्विद्या असलेला पुरुष असतो। परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, चांगला वक्ता, उदासीन असलेला, सर्व काही जाणणारा, सगळ्यांविषयी आदर असलेला, श्रेष्ठ असला तरी नम्र, असा हा असतो। राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेकी, तरुण आणि नीतीनियमाने वागणारा, वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म कुळाचा पाळणारा, मोजका आहार घेणारा, कोणताही विकार नसलेला, धन्वंतरीप्रमाणे परोपकारी, ज्याच्या हाताला अपयश येत नाही असा, निराभिमानी कार्यकर्ता, गायक आणि विष्णुभक्त, वैभव असलेला आणि परमेश्वराचं भजन करणारा असा तो असतो। तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण, नीतिवंत असा तो असतो। पवित्र आणि पुण्यशील, साधू, मन शुद्ध असलेला कृपाळू धर्मात्मा, कर्मनिष्ठ असा तो असतो। स्वधर्म नीटपणे पाळणारा, निर्लोभी, केलेल्या वाईट गोष्टींचा पश्चाताप असणारा, परमार्थाविषयी प्रीती आणि गोडी असलेला, सन्मार्ग दाखवणारा, सत्कृत्य करणारा, धारिष्ठ असलेला, श्रुतीस्मृतीचे ज्ञान असलेला, विविध लीला करणारा, युक्तिवान, स्तुती करण्यास पात्र, मतीस उतरणारा, परीक्षा देणारा, दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक, सत्य जाणणारा, नेमका, भेदक, चमत्कारिक असा तो असतो। आदर सन्मान करणारा, तारतम्य जाणणारा, प्रसंग जाणून त्यानुसार वागणारा, एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव ओळखणारा, चतुर, बोलका, सावध, साक्षेपी, साधक, वेदशास्त्र जाणणारा, उपनिषदे माहिती असलेला, अनुभवी, बोध करणारा असा तो असतो। पुरस्चरण करणारा, तीर्थक्षेत्री वास करणारा, दीर्घकाळ व्रत करणारा, शरीराला कष्ट देणारा, उपासक, निग्रह पाळणारा असा तो असतो। सत्यवचनी, शुभवचनी, कोमलवचनी, एकवचनी, निश्चयात्मक बोलणारा, नेहमी सुखात्मक बोलणारा असा तो असतो। वासनातृप्त झालेला सखोल योगी, भव्य, सुप्रसन्न, विरागी, सौम्य, सात्विक, शुद्धमार्गी, निष्कपट, निर्व्यसनी, गुणग्राहक, संगीताची जाण असलेला, लोकांचा संग्रह असलेला, तरी देखील कोणाकडून कोणतीही अपेक्षा नसलेला, आर्जवी, सर्व प्राणीमात्रांशी मैत्री असलेला, चांगल्या मार्गाने धन मिळवलेला, सन्मार्गाने स्त्री मिळवलेला, अंतःकरण शुद्ध असलेला, शुद्ध प्रवृत्ती असलेला, शुद्ध निवृत्ती असलेला, सर्व काही शुद्ध असलेला, मित्र म्हणून दुसऱ्याचे हित पाहणारा, दुसऱ्याचा शोक हरण करणारा, ज्याच्या वाणीमध्ये माधुर्य आहे असा, संरक्षण करणारा, जगाचा मित्र असलेला, पुरुषार्थ पाळणारा, संशयाचे निवारण करणारा, चांगला वक्ता, ज्ञाता, चांगला श्रोता, कथा निरूपण करताना शब्दार्थ उलगडून सांगणारा, विवादरहित संवाद साधणारा, निस्संग, निरुपाधिक, क्रोध न करणारा, वाईट इच्छा नसलेला, मत्सर न करणारा, निर्दोष, विमल ज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजन करणारा, सिद्ध असूनही नियमित साधन करणारा, सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, सत्यवंत, क्रियावंत, विचारवंत, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्कृत्य करणारा, विद्यावंत, कलावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, शुचिष्मंत, बलवंत, दयाळू, युक्तिवंत, गुणवंत, बलिष्ठ, बुद्धिवंत, अत्यंत धारिष्ठ्य असलेला, दीक्षावंत, सदा संतुष्ट,
निस्पृह वीतरागी असे हे उत्तम गुण म्हणजे सद्विद्येचे लक्षण आहे. त्याचा अभ्यास व्हावा म्हणून थोडक्यात सांगितले. रूपलावण्याचा अभ्यास करता येत नाहीत, सहज गुण वर्णन करता येत नाहीत, त्यामुळे काही गुण प्रयत्न करून प्राप्त करावे लागतात. अशा प्रकारची सद्विद्या चांगली असून ती सर्वांपाशी असावीच, मात्र विरक्त पुरुषाने विशेषत्वाने अभ्यासली पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास अष्टम समास.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अभिमान बाळगू नये, निंदा करू नये. खरं पाहिलं असता देहबुद्धीचा जोर जो होतो त्याचं कारण म्हणजे आमचा अभिमान. अभिमानानं सद्गुण जाऊ लागले तर काय उपयोग आहे? ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्मानं अभिमान जात नसतो. सापाला दूध घातलं तरी त्याचं विषच होतं. तसं अभिमानाला कोणतंही कृत्य घाला तो वाढतच जातो. आता याकरता सत्कर्म करायचं सोडावं असं नाही, परंतु अभिमान न बाळगता ती करावीत. मी करता ही भावना सोडावी. अभिमान हा बारशाला आपल्याबरोबर येतो आणि 12व्यापर्यंत आपल्या जवळच राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगानं त्याला वेळीच हुसकावून लावणं आवश्यक आहे. आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे, म्हणजे आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. समजा वरचं खारट पाणी काढून टाकलं आणि जास्त खोल खणलं तर एखाद्या वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे. मग त्या विहिरीचं पाणी गोड होईल. तसं आपण जर अभिमान टाकला, निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपलं अंतःकरण त्या प्रेमानं भरून जाईल. आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडात आहे तेच पोहऱ्यात येतं. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार आहे. हे जसं खरं आहे त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जे असतं तेच बोलण्याच्या रूपानं बाहेर पडतं. बोलण्यावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळं त्याची निंदा करतात, दुसऱ्याचं चांगलं त्यांना पाहवत नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्याची निंदा करतात. काही लोकांची दृष्टी तशी वाईट असते की दुसऱ्यामध्ये दोष असो किंवा नसो त्यांना दुसऱ्यात दोष दिसायचाच. तर भगवंताच्या मार्गानं जाणाऱ्यानं दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचं बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावं. त्यानं दुसऱ्याची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याचा किंवा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करू नये असं आपल्याला वाटतं ते आपण स्वतः करू नये. प्रपंचाचा सहवास हा वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळं आतल्या सर्व दोषांचं उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल. दोष सांगणं आणि बोलणं हे हीनपणाचं लक्षण आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: मी बोलते ज्योती चौधरी आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत।
1: स्वागत भारत मातेचं। तीन रंगांचा शोभतो तिरंगा, केशरी पांढरा आणि हिरवा, अभिमानाने फडकत गातो वीरांच्या शौर्याची गाथा। माझ्या शूरवीर पुत्रांनो, मी तुमची मातृभूमी भारत माता। माझ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झालाय, हे माझं स्वप्न सत्यात उतरलं, किती किती आनंद झाला मला। तुम्हाला तर ठाऊक आहेच, अनेक वर्ष ब्रिटिशांच्या जोखडातून मला स्वतंत्र करण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी कित्येक वीरपुत्रांनी वीरबालांनी तळहातावर प्राण घेतले। लढ लढ लढले ते फक्त माझ्यासाठी, मातृभूमीसाठी। जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं म्हणत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, पंडित रामप्रसाद बिस्मिल आणि कित्येक वीरजन हसत हसत मृत्यूला सामोरे गेले। यामध्ये वीरबालाही मागे नव्हत्या। जलकरीबाई, मैनावती, मीराय, रामप्रसाद बिस्मिलची माता मूलमती, सत्यभामा कुवेकर, लक्ष्मी सैगल, बीनादास, द्रौपदीबाई धार आणि कित्येक अनाम कन्या यांनी आपलं आयुष्य स्वातंत्र्य स्वातंत्र्य भूमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खर्ची घातलं।

आयरन लेडी म्हणून जिला इंग्रज घाबरत असत अशी माझी एक वीरांगणा झाली. तिचं नाव होतं दुर्गावती भगवती चरण ओहरा. दुर्गावती सोनाराकडे तिचे दागिने विकायला गेली का ठाऊक आहे? वीर भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची कारागृहातून दुर्गावतीला जमानत घ्यायची होती. त्यासाठी पैशाची आवश्यकता होती. कुणीतरी विचारलं, तुम्ही दागिने का विकता? तेव्हा ती म्हणाली, एटा बीर पुरुष गोयना से बेसी मूल्यवानाचे गोयना की आबार पाबा जावे. त्यांनी वीर पुरुषांची सुटका केली कारण ते जास्त मौल्यवान होते. भगवती चरण संघटनेत ज्येष्ठ असल्यानं त्यांच्या पत्नीला सर्व दुर्गा भाभी म्हणत असत. त्यांनी जणू देशसेवेचं व्रत घेतलं होतं. भगवती चरण संघटनेत बॉम्ब बनवत. एकदा बॉम्बचं परीक्षण करत असताना त्यांचा मृत्यू झाला. खरे तर दुर्गा भाभीवर आकाशच कोसळलं. यामुळे दुर्गा भाभी काही क्षण खचली, मात्र लगेच त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपल्या साथीदारांसह शपथ घेतली. साथियो, ए समय निराशा और रोने का नहीं है. भगत सिंह तथा बटुकेश्वर जेल में हैं. हमेशा हमें काम करना चाहिए, जीना मरना स्वतंत्रता के लिए. हम शपथ लेते हैं ब्रिटिश शासन को भगाकर ही रहेंगे. नारा लगाइए, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. हमें अपना वचन निभाना चाहिए.

भाभीच्या बुद्धिमानीची आणि शौर्याची गाथा सांगणारा एक प्रसंग। भगतसिंग यांना जेव्हा इंग्रज पकडण्यासाठी शोधत होते तेव्हा त्यांना सुखरूपपणे कोलकाता येथे जाता यावं म्हणून दुर्गा भाभीने भगतसिंग यांची पत्नी असण्याचं नाटक केलं आणि 500 पोलिसांच्या नजरेपासून वाचवलं। जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरियसी असं म्हणत माझ्या या लेकीनं अवघं आयुष्य देश सेवेसाठी वाहून घेतलं। 3 वर्ष ती कारागृहात बंदी राहिली। स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि 15 ऑक्टोबर 1999 ला माझी ही वीरकन्या पंचतत्वात विलीन झाली।

बाळांनो, तुम्हाला मिळालेले हे स्वातंत्र्य अनेकांच्या हौतात्म्यामुळे मिळालं. आज तू हिमाचल सारीच माझी लेकरं असताना तुम्ही अनेकदा माझं विभाजन करण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे मला अतीव दुःख होतं. या हजारो हुतात्म्यांचे बलिदान असे व्यर्थ जाऊ देऊ नका. मला अखंड भारत हवा आहे, त्याचं पावित्र्य राखा, जपणूक करा, हे स्वातंत्र्य चिरायू होऊ द्या.

रेडिओ मंगलध्वनी 89.6 स्वातंत्र्य दिन विशेष संदेश. नमस्कार श्रोते हो, 89.6 वरून तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला आज 79 वर्षे पूर्ण होऊन आपण 80व्या वर्षात पदार्पण करत आहोत. वंदे मातरमची 150 वर्षे. यावर्षीचा स्वातंत्र्य दिन अतिशय खास आहे, कारण आपल्या राष्ट्रगीतासारख्याच प्रिय असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या गाण्याने लाखो भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली, त्या वंदे मातरमला आज आपण विशेष अभिवादन करत आहोत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 2047 पर्यंत आपल्या देशाला एका विकसित राष्ट्राच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. हर घर तिरंगा अभियान, आपल्या घराघरावर डौलाने फडकणारा तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून आपल्या सैनिकांच्या शौर्याचा, हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि आपल्या एकतेचा प्रतीक आहे. चला तर मग श्रोते हो, आजच्या या मंगलप्रसंगी आपण सगळे मिळून संकल्प करूया, आपल्या परिसराची स्वच्छता राखूया, पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशाच्या प्रगतीत आपापले योगदान देऊया. ऐकत रहा रेडिओ मंगलध्वनी 89.6 आवाज, तुमचा आमचा अन आपल्या सर्वांचा. जय हिंद, जय भारत.

पुढचं गाणं शिवदयाल बातिश गीता दत्त यांच्यासोबत गाणार आहेत. 1950 प्रदर्शित झालेल्या सूरजमुखी या फिल्मचं हे ड्युएट आबिद गुलरेज यांनी लिहिलं आहे. शैलीदार संगीत हुस्नलाल भगतराम यांचं आहे. प्रियकराची अदब आणि प्रेमिकेचा सौंदर्याभिमान या गाण्यात परस्परांना भेटतात. गाण्याचे शब्द आहेत, सुनिए हुजूर प्यार का चर्चा न कीजिए.

गायक मन्ना डे यांच्या संगीतातलं यानंतरचं गाणं आशा भोसले गात आहेत. भरत व्यास यांचे शब्द 1952 तमाशा नावाच्या चित्रपटातून आपल्याला भेटत आहेत. संगीतकार खेमचंद प्रकाश यांचं अकाली निधन झाल्यानंतर हा चित्रपट मन्ना डे यांनी पूर्ण केला. गाण्याचे शब्द आहेत, कोई जल जल मरे, कोई फांसी चढ़े,

स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. मंगलध्वनी आनंदाचा आणि देशभक्तीचा. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. या खास प्रसंगी रेडिओ मंगलध्वनी परिवारातर्फे आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि संगीताच्या विचारांच्या माध्यमातून देशभक्तीची नवी ऊर्जा घरोघरी पोहोचवूया. मंगलध्वनीचा सुरेल संगीतमय प्रवास असाच सुरू राहील. तुमची साथ अशीच सदैव सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.

1952 सालातलं आजचं दुसरं गाणं मा नावाच्या चित्रपटात मन्नाडे ऐकवत आहेत. गीतकार पुन्हा एकदा भरत व्यास आहेत. संगीत एस के पाल यांनी दिलं आहे. आईच्या मनाचा हळवेपणा मन्नाडे यांनी स्वरांच्या कंपनांनी चित्रित केला आहे. गाण्याचे शब्द आहेत, वो आँखें क्या आँखें जिनमें आंसू की धार नहीं.

स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. मंगलध्वनी आनंदाचा आणि देशभक्तीचा. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहोत. या खास प्रसंगी रेडिओ मंगलध्वनी परिवारातर्फे आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचं स्मरण करूया आणि संगीताच्या विचारांच्या माध्यमातून देशभक्तीची नवी ऊर्जा घरोघरी पोहोचवूया. मंगलध्वनीचा सुरेल संगीतमय प्रवास असाच सुरू राहील. तुमची साथ अशीच सदैव सोबत असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.